सुख कने कोई न जाने तुम्हारा अंत ऊंचे ते ऊंचा सगल समागिरी तुम्हारा सूतर तारी